0: हातात बॉम्ब सोडा आडवे रॉकेट काय फुल जडी से तुने भरेले पॉकेट अरे बारा बन मेरे जायसा बन येले नाना का बॉम्ब जाके उडा दे घर
1: फुगाडी फू यू लाइक मी एंड आई लाइक यू टू फुगाडी फू यू लाइक मी